भजन प्रिया छंद नमो सर्वमाने स्मृति निधाने नमो देव देवे पेखिय पेहवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे अनंगी नाथे निरसंगी प्रमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने

पछोताइय। सात गुरु का उपदेश सुन तू हो वै तेरे नाले, कहे नानक मान प्यारे तू सदा सर संभाले।